मुगच्छा ऐको प्यानो कुम्निनात कार्यक्रमात आव लिडिया रोड्रिगस उजरे कुम्निनात कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोइलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल रेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवें आईचिये कार्यक्रम संपयताव मुकल्या कोमनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करू. दळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.

स्वागतचा ऐकोप्यानो कोंगनीनाथ कार्यक्रमात आव लिडिया रॉड्रिगस उजरे कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आम्ही ऐकूया पहिले गीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनील रेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

या गीता सवे आई कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.